मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाद कार्यक्रमात आतामी ऐकुव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आयचे कार्यक्रम संपयता। मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता। परत एक पटी देव बरे करूं। येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात। आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM। हे जनमनाचे नाद तरंग।

सुनिराच्या ऐकोप्यानं कोंगनीनाथ कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे. कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनील रेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत जीवितांत अधुरे.

मुक्लिंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

हसमुख लेंगेत, साहित्य लॉयड रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.

या गीता सवें आयचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.